0: ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಂಪ್ರಭಾ ನಿರ್ವಿಧಿನಂ ಕುರುಮೆ ದೇವ ಸರ್ವ ಕಾರ್ಯಶು ಸರ್ವದಾ ರುಬ್ರರು ಮಿಲ್ನೆ ಕಾ ಮೌಕಾ ನಹಿ ಪಾರಹ ಅತ ಶಬ್ದೋ ಸೆ ಅಪ್ನೋ ಕೋ ನಮನ್ ಕರ್ ಲೇತಾ ಹೂ ಪ್ರತ್ಯೇಕ ವ್ಯಕ್ತಿ ಕಿಸಿ ನ ಕಿಸಿ ರೂಪ ಮೇ ಶ್ರೇಷ್ಠ ಹೋತಾ ಹೇ ಇಸಿಲಿಯೆ ಆಪ್ಕಿ ಶ್ರೇಷ್ಠಾ ಕೋ ಹೃದಯ ಸೆ ನಮಸ್ಕಾರ ಕರ್ತಾ ಹೂ ಫಾಹೋನ್ ರೇಡಿಯೋ ಕೆ ಸಭಿ ಸುನ್ನೆ ವಾಲೋ ಕೋ ಹಾರ್ದಿಕ್ ಸೆ ಅಭಿನಂದನ್ ಕರ್ತೆ ಹುಯೇ ಮೈ ಹಮ್ ಸಬ್ ಯಹಾಂ ಉಪಸ್ಥಿತ್ ಹೋ ಗಯೇ ಸ್ಟುಡಿಯೋ ಮೇ ಔರ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜ್ಯೋತಿ ಕಾ ಪ್ರಕಾಶ ಲೇಕರ್ ಆಜ್ ಕಾ ವಿಷಯ ಜೊ ಅಭಿ ಹಮಾರೇ ಮಾಸ್ಟರ್ ಜೀ ಜೋಡನೆ ವಾಲೆ ಹೇ ಭಾರತ ಸೆ ಔರ್ ಹಮಾರೇ ಸಾಥ್ ಶಾಂತಾ ಖೇಮಾಯಿ ಜೀ ಅನುರಾಧಾ ಜೀ ಬಬ್ಲಿ ಜೀ ಭಿ ಉಪಸ್ಥಿತ್ ಹೇ ಸ್ಟುಡಿಯೋ ಮೇ ತೋ ಹಮ್ ಪಹಲೆ ಅಪ್ನೆ ಮಾಸ್ಟರ್ ಜೀ ಕೋ ಜೊ ಭಾರತ ಸೆ ಜೋಡಾ ಹುವಾ ಹೇ ಉನ್ಸೆ ಔರ್ ಅನುರೋಧ ಕರೆಂಗೆ ಕಿ मास्टर जी अपना संदेश रखिए।
1: नमस्कार, फाउन हिंदुस्तानी रेडियो के सभी श्रोताओं को मेरा हार्दिक अभिनंदन और नमस्कार। हर वीर बार की भांति इस बार भी हम उपस्थित हुए अपना कार्यक्रम लेके, जो कि कार्यक्रम का शीर्षक है गुरु की महिमा। गुरु की महिमा यानी पहले गुरु क्या क्या सिखाते थे और लोग क्या सीखते थे, उसी बारे में आज बातचीत रहेगा। और उसी जब लोग ये सब चीज सीखेंगे, सुनेंगे, जानेंगे, तो उसका बड़ा ही प्रभाव पड़ेगा। तो इसके बाद बातचीत करते हैं, सब लोग अपना एंट्री डालेंगे।
0: तो मैं देख रहा हूँ बबली जी भी तैयार हो चुके।
2: भावना ही तो है जो दूर रहकर भी अपनों की नजदीकियों का एहसास कराती है, वरना दूरी तो दोनों आंखों के बीच में भी है। सभी सुनने वालों को मेरी ओर से नमस्कार।
0: और अनुराधा जी, आपका माइक इस समय भी ऑन हो चुके हैं, तो आप भी अपना संदेश रखिए।
3: नमस्कार, और मैं तो ये कहना चाहूंगी, हे परमात्मा, तुमने ही मुझे दरिया जैसा विशाल दिल दिया है। कोई मुझे नाराज करेगा तो चलेगा, लेकिन मेरी वजह से कोई दुखी ना हो, यही आपसे प्रार्थना है।